0: അപ്പേ ഓനേ പാടെ ഷോട്ടി വാസ്കോ ടി വി പോക്കരെ ഇടിയോ നിക്കേ ഓതാർമാ സൗത്ത
1: ഗട്ടേ ബരി ലൈലെ വാസ്കോ ടി വി പോക്കണോനി ഭിത്തി ആസ്നേ ടി വി ബിഗ്യു അനി ബനൗനെ ജനൽ ലാഗി കൊടി ബനൗനെ പുക്കാ ഉലട്ട ഓയിനേ
0: त्यति कुरामा पनि चिन्ता गर्नु पर्छ त सदर मुकाम चरीकोटबाट चरी घ्याङ जाने बाटोमा रहेको हाम्रै चौधरी इलेक्ट्रोनिक्समा लैजाऊ न त्यहाँ त तिम्रो बिग्रेको टिभी मात्र होइन कि मोबाइल घडी सबै पनि हाल्छ नि सके गर्ने
1: त्यसो भए म पनि त्यतैतिर लागिहाल्छु नि होइन त
2: अब आउनु हाम्रै चौधरी इलेक्ट्रोनिक्समा 32 इन्चदेखि माथिको एलइडी किन्नु